माटी री खुशबू लोक गीता रो प्यार, आप सब ने धन्यवाद, फिर मिलांगा अगली बार। आणि गीत रे लारे ही लेवा आणि मती आणि कार्यक्रम सु अबे देवो अनुमती आपरी रेडिओ दोस्त रिचा ख्यान।